ವೆಲ್ಕಮ್ ಬ್ಯಾಕ್ ಲಿಸ್ನರ್ಸ್, ಯು ಆರ್ ಲಿಸ್ನಿಂಗ್ ಟು ನಮಸ್ತೆ ಹೆಲೋ ಆದಾಬ್ ಆನ್ ಆಕಾಶವಾಣಿ ಎಫ್ ಎಂ ರೈನ್ಬೋ 101.9 ವಿತ್ ಮೀ ಯರ್ ಆರ್ ಜೆ ಲಹರಿ. ಐ ವಾಂಟೆಡ್ ಟು ಶೇರ್ ಸಮಥಿಂಗ್ ವಿತ್ ಯು. ದಿಸ್ ಮಾರ್ನಿಂಗ್ ಬಿಫೋರ್ ಕಮಿಂಗ್ ಟು ದ ಸ್ಟುಡಿಯೋ ಐ ಫೆಲ್ಟ್ ಲೈಕ್ ಈಟಿಂಗ್ ಅ ಫ್ಯೂ ಆಲ್ಮಂಡ್ಸ್. ಸೊ ಐ ಗಾಟ್ ವಾಕ್ಡ್ ಇನ್ ಟು ದ ಕಿಚನ್, ಓಪನ್ ದ ಕಬೋರ್ಡ್ ಆ್ಯಂಡ್ ಭೂಮ್, ಐ ಕಂಪ್ಲೀಟ್ಲಿ ಫಗಾಟ್ ವೈ ಐ ಹ್ಯಾಡ್ ಗಾನ್ ದೇರ್. ಆರ್ ಏಕ್ ಮಾಸ್ಟರ್ ಪೀಸ್ ಸುನು. I kept my phone on charging for almost an hour, but later realized I had forgotten to switch the power on. Come on, sach sach batao, am I the only one who's like this? Kafi relatable hai na? Aur aise moments ke baad sabse pehla thought kya aata hai? Is something wrong with my brain? Aur meme language mein bolu to, depression. I think all the Instagram addicts might have got it by now. तो दोस्तों, आज है वर्ल्ड ब्रेन डे. लेट मी आस्क यू अ सिंपल क्वेश्चन, हु इज द सीईओ ऑफ आर बॉडी? यस, इट्स नन अदर देन आर ब्रेन. मन बॉडी लो मोस्ट हार्ड वर्किंग एम्प्लॉय अंटे मन ब्रेने. बट अनफॉर्चुनेटली दाने केयर तीसुकोवडम मात्रम मनम चाला सार्लु मर्चिपोतां. वी ऑलमोस्ट टेक इट फॉर ग्रांटेड. सो टुडे वी आर गोइंग टू टॉक अबाउट व्हाई इट इज सो इंपॉर्टेंट to prioritize our brain, how we can take better care of it, what problems can arise if we ignore it, and of course

ವೆಲ್ಕಮ್ ಬ್ಯಾಕ್ ಲಿಸ್ನರ್ಸ್, ಯು ಆರ್ ಲಿಸ್ನಿಂಗ್ ಟು ನಮಸ್ತೆ ಹೆಲೋ ಆದಾಬ್ ಆನ್ ಆಕಾಶವಾಣಿ ಎಫ್ ಎಮ್ ರೇನ್ಬೋ 101.9 ಆ್ಯಂಡ್ ದಿಸ್ ಇಸ್ ಮೀ ಯುವರ್ ಆರ್ಜೆ ಲಹರಿ. ಇಟ್ಸ್ 10 o'clock 19 minutes 33 seconds ಇನ್ ಸ್ಟುಡಿಯೋ ಕ್ಲಾಕ್. ವಿ ವರ್ ಟಾಕಿಂಗ್ ಅಬೌಟ್ ದಿ ಬ್ರೈನ್, ಬೇಸಿಕಲಿ ಆರ್ ಬ್ರೈನ್. ಎವ್ರಿ ಡಿಸಿಷನ್ ಯು ಮೇಕ್, ಎವ್ರಿ ಮೆಮರಿ ಯು ಕ್ರಿಯೇಟ್ ಆ್ಯಂಡ್ ಎವ್ರಿ ಇಮೋಷನ್ ಯು ಫೀಲ್, ಎವ್ರಿ ಡ್ರೀಮ್ ಯು ಚೇಸ್, ಎವ್ರಿ ಸ್ಮಾಲ್ ಥಿಂಗ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ಸ್ ರೈಟ್ ಹಿಯರ್. And also there is something fascinating about our brain. Your brain has nearly 86 billion neurons communicating with each other every second. That's more powerful than any computer we've ever built. Pretty amazing, isn't it? But here's the irony. We upgrade our phones every few years. We service our bikes, we recharge our gadgets. Lekin apne brain ko recharge karna almost bhool hi gaye hai. स्लीप कॉम्प्रोमाइज़ कर देते हैं, स्ट्रेस को नॉर्मल मान लेते हैं, और जब ब्रेन बोलता है बॉस आई नीड अ ब्रेक, हम बोलते हैं एक और एपिसोड देखते हैं ना. बी हॉनेस्ट, सुबह आंख खोलते ही व्हाट्स द फर्स्ट थिंग यू डिड? चेक योर फोन? एग्जैक्टली, नो जजमेंट, मैं भी वही करता हूँ. नोटिफिकेशन, इंस्टाग्राम, व्हाट्सएप, ई मेल्स, और ब्रेन को गुड मॉर्निंग बोलने से पहले इंटरनेट को गुड मॉर्निंग बोल देते हैं. टुडे शो इज़ ऑल अबाउट चेंजिंग दैट. विल टॉक अबाउट हाउ आर डेली हैबिट्स अफेक्ट आवर ब्रेन, व्हाई डिफरेंट जनरेशंस फेस डिफरेंट ब्रेन चैलेंजेस, सम सरप्राइजिंग फैक्ट्स दैट विल एक्चुअली शॉक यू, एंड ऑफ कोर्स सिंपल थिंग्स दैट कैन कीप योर ब्रेन हेल्दी फॉर इयर्स. सो स्टे विद मी बिकॉज टुडे वी आर सेलिब्रेटिंग द मोस्ट इंटेलिजेंट मशीन एवर क्रिएटेड.